बल्ले हरे सैदा सैदा बल्ले हरे सचिया सैदा सैदा बल्ले हरे तदिया दे यारे दास हमारी वारी तदिया दे यारे